तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाणा एक दाते एक भेखारी जी सब तेरे चोज विडाणा तू आपे दाता आपे भुगता जी हौं तुद बिन अवर न जाना।

जेको कथत अयंत नयंत तिथे लोलो आकार जीव जीव हुकम तिव तिवकार विख विगस कर विचार नानक कथना

0: नमस्तं अलेके
1: नमस्तं अकाये नमस्तं अजाये
0: नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे
1: नमस्तं अनामे नमस्तं अतामे
0: नमस्तं अकर्मं नमस्तं अतर्मं
1: नमस्तं अनामं नमस्तं अतामं
0: नमस्तं अजीते नमस्तं अपीते।

नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं नमस्तं